सुनो हो संतो हो शब्द तरहु पे आरु साचा नाम मेरा आधारु वाजे पंच शब्द तित कार सुपागै कार सुपागै शब्द वाजे कला जित कर धारिया पंच दूत दुवस कीते काल कंटक मारिया।

नमस्तं अठामे नमस्तं अकर्मं नमस्तं अतर्मं नमस्तं अनामं नमस्तं अतामं नमस्तं अजिते नमस्तं अपिते नमस्तं अबाहे नमस्तं अटाहे

नमस्तं निरपर्वे नमस्तं निर्देशे नमस्तं निरपेशे नमस्तं निरनामे नमस्तं निरकामे नमस्तं निरधाते नमस्तं निरघाते नमस्तं निर्दूते नमस्तं अभूते नमस्तं अलोके नमस्तं अशोके नमस्तं निरतापे नमस्तं अथापे नमस्तं त्रिमाने नमस्तं निदाने नमस्तं अगाहि नमस्तं अबाहि नमस्तं त्रिवर्गे नमस्तं असर्गे नमस्तं प्रभोगे नमस्तं सुजोगे नमस्तं अरंगे नमस्तं अपंगे नमस्तं अगम्ये नमस्तस्तरम्ये नमस्तं जिलास्त्रे नमस्तं निरास्त्रे नमस्तं अजाते नमस्तं अपाते नमस्तं अमजबे नमस्तस्ताजबे अदेशं अदेशे नमस्तं अपेशे नमस्तं निरतामे नमस्तं निर्वामे नमो सर्वकाले नमो सर्वदयाले नमो सर्वरूपे नमो सर्व

कह नानक सच्चे साहिब तेरे साचा नाम मेरा आधारो साच नाम आधार मेरा कर सांत सुख मन आए वसिया सदा कुर्बान किता गुरु विटो कह नानक सुनो संतो यारो साचा नाम मेरा आधारो वाजे पंच सबद कार सुभागै कार सुभागै सबद वाजे पंच दूत को दवास कीते

संत कृपया संत पाओ संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत संत